आयचे नाट्यरंग कार्यक्रमात भाग्योचे अतिथी असा कारवारचे हिन्नले गायकी नीता गणेश शेठ. ऐकया कोंकणी मालिका नाट्यरंग.

0: तेजनगर कंप्यूटर कोर्स केले आणि BLIC कोर्स केले. फैलपुरा कारवारात असेल ना मॅम, लहानपणात असे खूप कष्टात भीतर येईल लोक अशी मला आमगेल आवई बापाई कुली काम करतले असे जॉबा असले असे नाही. मगेल बापान त्या दिवस काम करून हाडलार मात्र आम्ही त्या दिवस बरेकन खावचे हे करचे तशी. आमगेल बापाईक आम्ही चार पोरा, आमच्या एज्युकेशनात एक बी अशी कमी ना जाण अशी आमकां बरेकन एज्युकेशन पर आम्ही शिकल ना. मगेल पोर मुखार वचका म्हणून एक हे दवन घेन तितले कष्ट असल्यावर मी आमच्या खातीर ते मी आपणाला जीवन पुरा हे शिकेल.
1: ते मी शिकनासताना लहान काम कन घेऊन कष्ट काढले ते आपणाला पोरा कने नाका म्हणून सांगून तुमकां सगळ्या
0: SSLC पर्यंत म्हाका बी पहिले आणि मुखार शिके का म्हणून उठून नाशिल ते SSLC जाल्यार तशी कंप्लीट करून सोडा अशी असले. बट आमगेल टीचर तशी नासले, घरा येयली SSLC रिझल्ट येईल तशी तुगेल चेडवा किद्या शिकेना, हुशार असले पोरा बी किद्या शिकेना तुम्ही. त्यांना आमगेले पैशाचे प्रॉब्लेम असेल नाही, दोन ताल पर दोन असत नाही, मला ते मी शिकू म्हण तशी असले अशी. मग इथले शिकायचे आणि घरादवरचे असले ज्याला ते टीचर येईन सांगेल तशी. मला फर्स्ट टाइम मग लावीन त्यांनी पासबुक आपणाक म्हण दवन गेले 2000 रुपये असले ते फर्स्ट होऊन घेणं हे ॲडमिशन करू दिल त्यांना. त्यांनी म्हण सेव्हिंग करून दवन गेले ते मुखार मागे जातले कसल्या तरी कष्ट काले तर आम्ही आराम बी नाजर म्हणत नाही. त्यांना मागे त्यांना फर्स्ट टाइम मग कॉलेज गेलं त्यांना ते कष्ट आजपर्यंत बी आज
1: निधा मॅडम त्याच्यासाठी म्हणजे मुखार कसले तरी कष्ट येईल त्यांना हे पैसे आपणा जाय जातले म्हण सांगून त्याने त्याका मेळिल्यातले थोडे सेव्हिंग करून दवरिले जो पैसे तुमकां ॲडमिशनात दिले त्यांना
0: तुमकां खर्च
1: ते तुमकां ऐकून घेऊन तुम्ही भावूक झाले, तुमगेले डोळ्याच्यान दुख केले पळय दिसचे पळय न्ही कितकी ते जगतात जाते उरता न्ही. आवय बापूय असे शिकून जाल्ले उरल्यार बी पोरासाठी कितले त्रास घेता पळय न्ही.
0: म्हणजे बापूय बी तशीच राना उत आशिल्ले, राना म्हणजे ते बांबूच काठी उरत असले पळय ते वईक लावक ते उठू हाडचे त्याचे हाण घेऊन एक एक वजी इकलार त्याचे ना जेवण चार लोक तशी. मला खूप कष्ट कळला लहानपणात म्हणजे आवय बापेन आमच्या खातीर तशी म्हणून आमगेले बाई की संग आता आम्ही कितरी शिकल बाबा आज जाला बी आम्ही आम्ही कितलं शिकले म्हणा आमगेले गो आता जॉब असलो गो असा मगेल आवो बापायन आम्ही कितलं कष्ट करून शिकेल आणि घराकडे बसून म्हणा एक लहान झाला लहान काम म्हणजे नाही आता बी हा अशी वर्क करता राहू तशी.
1: म्हणा तुमगेल त्या आवय बापायन कष्टान तुमकां शिकेलच नाही ते शिक्षणाच्या हा व्यर्थ करचे नका घरा राबून त्याचे कितरी एक प्रयोजन घ्या म्हण तुम्ही आज एक प्रायव्हेट काम करते असत. खुशी झाले तुमगेल बालेपण ऐकून किद्या म्हण सांगा असे प्रेरेपी जात पळय हे जन लोक बी आता कितली की लोक आज आम पळत असतात तेमी कष्ट करते असत परंतु तेमगेल पोराक तेमी नाका हे कष्ट शिकून घेऊन मुखार वचू पोरा म्हण सांगून पोराक तेमी त्या कष्टा भितर ते एज्युकेशन देऊन आज कितली की कष्ट काढून होड केलेल्या पोरात आज आम्ही IAS ऑफिसर IPS ऑफिसर बरबरे जॉब करताले बी आम्ही पळत असत कितली तरी की कष्ट काढून होड केली पोरात आज उन्नत एक स्थाना भितर काम करते असा आणि तुमगेल बालेपण ऐकून खुशी झाले मॅडम. नाटक रंगा प्रवेश केन झालं तुमगेलो?
0: नाटक रंग प्रवेश म्हणार मागीर PUC झाले तसे मागीर कॉलेज गव्हर्मेंट कॉलेज हिंग येत असेल नाही त्यांना कॉलेजचे एक फंक्शन असेले
1: इंटर कॉलेज फंक्शन
0: धाडतात तसे हा उळगा कॉलेजात बी गेले गाणे सांगूक त्यांना तुमगेले आकाशवाणीचे कृष्णानंद ऐकून ते मी मग थो पळेल उरतले बट त्यांनी सांगले नाशिल ते मी तेमी स्वतः मागीर आमगेल घराकडे येईल तेमी तेमकां नाटक गाणी सांगू कोण तर जाऊ कशील न्ही तेमी स्वतः आमगेल घराकडे येईल तेमी मग फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करून दिले तेमी कृष्णानंद नायकाना.
1: कृष्णानंद नायकाले एक नाटक टीम असा तेमी असले नवीन प्रतिभे सोदते उरतात खंय खंय पद मारचे लोकाले खंय खंय एक्टिंग करचे लोकाले किद्या म्हण जाल्यार असले नवीन प्रतिभेक अवकाश दिता तेमी तशे एक तुमगेले भितर एक गायकी एक रूप पळयलो
0: तेन्ना आमी गरीब अशी असले न्ही त्यांनी फर्स्ट टाइम ते आमगेल घरा येयलशी देवा देवाने एक अवकाश दिले देवाने धांडिले असं तुमकां अशी ते तसले अनुभव झाले म्हणून भ्रष्टाचार आम्ही लाईफ खूप सफर केलं लोकांनी आम्ही त्यांना कितले दिला बी हा ते देवाने धांडील उरतले तेमकां आमगेले आई बाबा कडे त्यांना खुशी झाले तेव्हा मगेल चेडू हा पै त्याचे पहिलं तू गाणी सांगतो असले स्कुला पर्यंत कॉलेज फंक्शनात तू फर्स्ट टू घेत आशिले म्हणजे ते एक वृत्ती रंग म्हणजे हे अशी नाही
1: नाटक रंगाच्या एक तुमकां एक मुखार एक पैसे कमायचे लाईन मिळली अशी
0: लाईन मिळली अशी
1: आवय बापायला एक कष्टाक एक हात मिळायचे एक चान्स मिळला
0: PUC पर्यंत आमगेला आईन मग पैसे दिले नाही त्याच्यानंतर डिग्री कंप्लीट करतो सर मग डिग्री कारण आमगेले पैसे घेतले ना मागेल पैसे ना शिकचेशी हे झाले
1: नाटकात तुम्ही पद सांगू लागता रे तुम पैसे मिळू लागले मग तसाला तुम्ही फर्स्ट खंच्या नाटका भीतर
0: फर्स्ट कन्नडा नाटक सांगले इंक कोडीबीर देवस्थानाकडे कारवार तंगी तीरसी दांडन ऋण म्हण फर्स्ट
1: नाव याद अस म्हण झालं तुमकां त्या नाटका भीतर तुम्ही फर्स्ट हिनले गायकी म्हण प्रवेश केले
0: फर्स्ट प्रवेश केले
1: त्या अनुभव कसे असेल तुमगेले
0: फर्स्ट टाइम गाणी सांगले फर्स्ट फर्स्ट गाणी सांगतो असं भीत असलं हा.

0: जी सांगत आमचे बरं आधी एक कारण आशिल्ले नागराज आंबळेकरांना म्हणून ते तशी मग फुल्ल सपोर्ट करत आशिल्ले गाणी चुकला बी म्युझिका भितर मात्र म्हणजे फस्ट फस्ट गाणी सांगत असले हांव भीत आशिल्ले गाणी सांगत असताना हांव एक चूक केला बी न्ही अशी चूक जाला म्हणून ते अशी उठून देखील आशिल्ले काय झालं ना बरं झालं की मग एक गाणी वाईट झाला बी न्ही बरं झालं म्हणून मग अशी खूप प्रोत्साह देत असेल ते मी आजपर्यंत बी तशी आता बी तुमच्यावर खाई बी गेला नाही ते गेलं बहिणी भीषण करतात ते
1: मी एक टीम उरता हिन्नले गायक गायकी त्याचबरोबर वाद्यपरिकार लोक ते टीमचे एक संमेलन करेक्ट झालं म्हणजे तुम्ही कितले बी डल रिकॉर्ड सांगला बी ते उठता न्ही त्यात त्या टीम वर केन्ना बी तसेच उरता एक सगळे हात एक कडे झाला ते एक बरा आवाज येत पडाय
0: त्याच्यावर गाणी सांगू गेला नाही अशी फुल्ल डेअरिंग अशी सांगता म्हणजे तिथलं कॉन्फिडन्स देतात ते मग सांगूक पहिले हा कॉमेडी सॉंग उठून सांगत असेल ना आम्ही सांगून रूढी नाशील ने ते सांगत असताना माझ्या जातल की नाही म्हणून ते मी ट्राय करतो जाता जाता जाता म्हणून सांगत असेल
1: कॉलेजात तुम्ही स्टेजवर रेकॉर्ड सांगत असेल ने ते खांचे भावगीते
0: भक्तीगीते भक्तीगीते जनपद गीते फिल्म सॉंग पुरा
1: तुम्ही कन्नड नाटकाच्या तुमच्या नाटक रंगा भीतर प्रवेश आलो तसेच कोंकणी नाटकात चान्स तुम्ही क्यान मिळलो
0: कोंकणी नाटक ते जे 2 इयर्स झालं तसे ते सेम नागराज आंबळेकरांनाच ने नंदन गदा भीतर एक नाटक झालंय ते नाटका भीतर फर्स्ट टाईम मग कोंकणी नाटक म्हणजे कोंकणी उलयता बट कोंकणी गाणी सांगू कळ नाशिल्ले ते मग लिरिक्स उठून प्रिपेअर करून दिले ते सांगून देत असले तर सांगून दिले तसे मागीर रूढी झालं नाही मागीर सांगू स्टार्ट केलं त्याच्या नंतर मागीर मराठी तेलगू तमिळ उठ्ठूस गाणी असे सांगतो
1: म्हणजे विभिन्न भाषेच्या जर तुम्ही हिन्नले गायन करता म्हणजे तसं तुम्ही फर्स्ट तुम्ही कोंकणी नाटकात सांगेल गाणी असणे त्या याद उल्लार एक 2 साल आमच्या श्रोत्रा मुखार सांगू शकतात.

0: कळटा मॅडम तुमगेलो आवाज बरो आसा म्हणून. नायक आनी नायिकी स्टेजाचेर अभिनय करता उरतात आनी तुमी हिंगा सांगता उरतात न्ही, तुमगेल सांगच्या आवाजाक आनी तेमगेल अभिनयाक करेक्ट ताळमेळ जाता?
1: हा जाता, करतात तुम्ही.
0: म्युझिक कंपोजर कसे तुमकां साथ देतात?
1: पहिले आम्ही प्रिपेअर करून गेलो उरतात न्ही, म्हणजे रिहर्सल करून प्रॅक्टिस करून गेलो उरतात.
0: एखादं नाटक करता म्हणल्यार किती दिवसा पहिले तुम्ही रिहर्सल करतात?
1: कितले दिवस ना, एक हाफ एन अवर इतले करतात. एक नाटक कस म्हणल्यार ते मी तालिमाक आपल्याला वतात, आमकी कितले गाणी सांगता म्हणून अशी सांगतात, खंच खंच गाणी म्हणून सांगतात, मात मात प्रिपेअर करून येतात इथल्या. खूब ते तुरुत हे करचे उरत ना म्हणून पहिले खबर उरत ना.
0: एक नाटकात तुमगेले गाणी कितले उरतात?
1: म्हणजे एक ते नाटक भरेलाचेर डिपेंड, एक एक नाटक पाच, एक एक आठ, ते तंगी तीर सीधा रुणा कोटू 25 सॉंग तशी बी राहतो. एक एक नाटकात 25 सॉंग बी राहतो.
0: कोंकणी नाटकात कितले उरतात?
1: कोंकणी नाटक एक 3-4 अशी
0: उरतात. आता कन्नड नाटका बद्दल ते आम्ही 25 सॉंग तुम्ही सांगतात म्हण सांगल्यार तितले तुमकां पेशन्स उरता?
1: रिकॉर्ड म्हणजे रुच नाही आमकां, कितले जाला बी सांगता
0: त्यांना आवाजात
1: काय प्रॉब्लेम जायना, म्हणजे आमकां गाणी सांगू मेळ्ळा पुरो अशी आमकां तशी उरता. एक नाटक चलती असताना आमगेर गाणी केन्ना येऊ केन्ना येता केन्ना येता म्हणून आमची क्युरियोसिटी उरता.
0: म्हणजे सन्निवेशाक तुम्ही प्रिपेअर उरता?
1: प्रिपेअर उरता.
0: ह्या सन्निवेशात हिंग हांव
1: सांग रेडी उरता.
0: कोंकणी उलयल्यार बी आमकां कन्नड भाषेचेर शिकील उरता न्ही शाळेत, ते भावगीते भक्तीगीते पिक्चराचे रिकॉर्ड हे सगळे कन्नडात उरतात. कोंकणी आणि कन्नडा गाणी म्हणताना तुमकां कितरी असे मात त्रास होता?
1: कन्नडा गाणी सांगताना फुल इझी दिसता, कोंकणी गाणी सांगता असताना मात्र प्रिपेअर करचे पडता खंय चुकत कितकी. आता तुम्ही सांगले आता गाणी सांग बोलते तशी म्हाका ते कन्नडा गाणी सांगला कितली लाईन त्याला बी सांगता तशी.
0: नाटक केन्ना जावचे रात्री? आता तुमगेल घराचे तुमगेल आवय बापायले तुमी प्रेरण कशे आशिले?
1: प्रेरण म्हणजे फस्ट फस्ट नाटक गाणी सांगता असताना मागे भाव आशिले ते येत आशिले माझ्यावर, कितले दूर असला मागे धाक भाव असलो नितेश म्हणून, मागे व्हडलो भाव असा राजेश म्हणून, ते केन्ना बी खंय बी नाटक असल्यार आईन सांगला पुरो तुम्ही गोच म्हणा, एक नाटकाक तो येत आशिल्लो अनेक नाटकाक तो येत आशिल्लो, तेगेले कामा वयच असल्यार बी नाटक जाऊ पर्यंत बी माझ्यावर बसून राहत आशिल्लो ते मी. मागीर म्हाका रूढी जाल्लो आसलो न्ही, मागीर कृष्णानंद नागराज आंबळेकर नोट रूढी जाल्लो नंतर म्हाका मागीर हांव एकलें येवं स्टार्ट केलें. तेमकां आनी कितें त्रास दिवचें म्हण म्हळ्यार तेमकां पाप दित आसले, तेमी जमता बसत आसले न्ही. आमगेलें बी तशें आसले, नाटक एंड जालें तशें वापस कॉलेजा वचचें आशिल्लें, तेमी बी तशीच म्हाका धाकल भाऊ तो बी कॉलेजा वता आशिल्लो, जाल्यार बी येता आशिल्लो तेमी, कितले त्रास जालो आमगेले.
0: म्हळ्यार घरच्या लोकांले संपूर्ण तुमकां एक प्रोत्साहन आशिल्लो?
1: फुल्ल सपोर्ट करता आशिल्लो.
0: एक नाटकाचे एक सॉंग म्हळ्यार तुमी कितले पैसे दिता आशिल्ले?
1: एक नाटक म्हण उरतना फुल्ल उट्टू गाणी सांगल्यार म्हाका फस्ट नाटकाक उठू गेल्या 300 रुपीज दिली.
0: आता संभावन जास्त झालं उरतो,
1: आता 2000 रुपीज पर्यंत येत.
0: मला कितले रिकॉर्ड असा
1: ते फरक पडना कितले असा ना.
0: आता तुम्ही ते 25 गाणी सांगले म्हटलं नाही तुम्ही, त्याके बी तुम्ही 2000 गेले?
1: ते फर्स्ट टाइम नाटक सांगले, ते 300 रुपीज गेले फर्स्ट.
0: त्यांनी तुमकां नवीन आशिले, उत्साह खूप आशिले,
1: मग थोडे नाटक झाले तशी न्ही फर्स्ट अशी उरता आसले, म्हणजे पैसे आमकां जावक आशिल्लो उरता आसले न्ही, जावक केले तशी खंय नाटकां गेल्यार कमी पैसे दिला अशें बेजार करून घेत आशिल्ले. म्हणटा आतां सांगता न्ही आतां रूढ जाला, आतां तशें ना म्हाका इतले पैसे दिवं काय एक नावटा गाणी सांगलो पुरो फुल खुश अशी.
0: आमगेलो आवाज लोक ऐकता न्ही आनी लोक
1: एप्रिशिएट करता न्ही, तेजे किन जास्त की जोका. फर्स्ट फर्स्ट आमगेलो मायंड तितलो ओपन उरता न्ही,
0: प्लान उरता
1: कळ्ळे, म्हाका पैसे आवश्यकता आसा न्ही तशी थिंक करतात. आता पैसे आवश्यकते ना म्हणणे बट देवान दिला आणि खूप आशिक करू ना तशी, आणि एक अवकाश मिळा पुरो अशी उरता.
0: हा तुमगेला आवाज किती तरी लोक ऐकते उरता न्ही, एक गायकी सगळ्यांकिंत होड
1: ते उरता, देवान आमक म्हण स्पेशल दिल उरते उठलो काय जाण.
0: इतले कितले तरी लोक असतात पण तेमकां तितले लोकां भितर तुम्ही वचून त्या स्टेजा एक तुमगेले गाणी सांगून इतलो टू लोकांक मनोरंजन करचे हे होड अवकाश न्ही जीवनात. अजून पर्यंत तुम्ही कितले गाणी म्हणले असतात? अजूनही तुम्ही नाटक रंगात ओटू कितली गाणी सांगितले असतात आणि कोंकणी नाटका भीतर कितले सांगितले असतात?
1: कोंकणी नाटक एक 20 उरतले गाणी सांगतात, बट कन्नडा खूप सांगला.
0: ओटू कितले सांगितले असतात अजून पर्यंत?
1: 2007 सांगते अजून पर्यंत काउंट करू गेलो खे
0: 500 तरी उरतले म्हण झालं
1: उरतले जास्ती.
0: 2007 आज पर्यंत तुम्ही इतले रिकॉर्ड झाला आणि तेथून बेस्ट गाणं सांगितलं असे आपणाला इतल्या हेचकिंत बरे झालं ना मगेल हेत मगेल बेस्ट सॉंग झाले खंच असे दिसता.
1: ते अनुरागद आनंद एक सॉंग आशिल्ले आणि निन्ना ई प्रीतिगे म्हणून एक सॉंग असे, एक 4-5 सॉंग असत ओल्ड सॉंग आमी नी मिटीदा ते उठू गाणे.
0: कन्नडा नाटका झाले, कोंकणी नाटकात?
1: कोंकणी नाटका भीतर ते अदूळ सांगले न्ही ते जोराजा ते एक सॉंग.
0: आई बाबा कडे असताना तुमकां तेमगेल खंयच्या बरे प्रोत्साहन दिले, तुम्ही एकदम शाईन झाले, आता तुम्ही लग्न झाले, लग्न झाले तुमगेल घरकार असणे तो कशी तेक नाटक रंग आवडता काय ना
1: तेक नाटक रंग आवडना बट हांव गाणी सांगता म्हणल्यार मी फुल सपोर्ट करता तिमी बी तशी तेक ड्युटी वयतास न्ही ड्युटी वयचुलार बी म्हाजे बरीन बस हांव लग्न जावन गेलो तर फस्ट गाणी सांगू गेलतना कशी पयल म्हागेल भावा कशी व्हरता अशें पळय म्हण आमगेली आई बी म्हाका फस्ट सांगताली तूं एकलें बी वयचू वयतनाका समा दिसना न्ही म्हणगेन मागीर तेमी बी तशी तर फस्ट एक दोन तीन येत आसले मागीर तेमकां बी मागीर नागरा जाणा तेमकां तूं पळयल न्ही तेमी आमगेले टीम उठो पळयल नंतर न्ही तेमकां बी एक ट्रस्ट येयलें तेजे नंतर मागीर आनी वापस आनी तेमी बी केन्ना येयलना आजला बी हांव थिंग येयला न्ही हांवें सांगला पुरो तेमकां हांव वश म्हणटा हांव मुखार खंयचे एक बरें कामां वयता म्हणून केन्ना बी म्हाका आड करना तूं कितें बी कर साधने कर तूं बरें कन्न कर म्हण फूल सपोर्ट करता
0: थोडे लोकांक कितें जालें उरता आवय घरच्याच्यान प्रोत्साहन मेळिल्लें उरता ते जेन्ना तेमी लग्न जातात न्ही लग्न जालें तेन्ना घवाल घरच्यान तेमकां तितलें प्रोत्साहन मेळना आनी तेमगेले भितर आशिल्ली प्रतिभा थंयच तून वयता आनी थोडे लोकांक कितें जाता आवय घरच्या लोकांच्यान प्रोत्साहन मेळिल्लें उरना घवाल घरच्या लोकांच्यान प्रोत्साहन मेळून तेमगेले प्रतिभा शायन जाता तुमी त्या हेतूंतल्यान तुमी खूब लकी म्हळ्यार अदृश्यवंत म्हण सांगूं शकता
1: अदृश्यवंत तुमी म्हळ्यार फस्ट फस्ट मागीर घोवाक बी अशी लोक सांगता आशिल्ले नाटकार रंगा कित्याक धांडिता रातीन वयचे बरें दिसना अशी तशी म्हणून सांगता आशिल्ले तेमकां बट तेमी केन्ना बी ते केअर केले ना आज पर्यंत बी करना तेमी सांगला तुजे जे ट्रस्ट आस न्ही जाले तूं वच तुगेले हितू भितर आपूण केन्ना बी आड येना तूं बरें कन्न कर म्हण सांगता इतले फूल सपोर्ट करता केन्ना बी
0: तेत कितें जालें काय आज थोडे लोक अशें समजतात हे नाटक रंग हे भायर वयता रे लोक थोडे लोक तशें समजले तेन्ना घोव लोक बी चेंज जावं शकतात न्ही तशें तेज्यान तुमकां खूब तुमगेले घोवाले प्रेरेपण आसा म्हण जालें
1: खूब आसा आमकां केन्ना बी
0: आतां तुमी नाटक म्हळ्यार रात्रीन उरता न्ही तुमी प्रायवेट काम करता म्हणटात तुमी तुमगेलें हें प्रायवेट काम रात्रीन वयचें घरचें काम कशें सांबाळटात
1: नाटक आसा म्हण सांगलां तशी सकाळीं बेगीन उठून घरा भितर कितें कितें काम आसा पळय सकाळीं 8 घंटे भितर पुरो एंड करून घेवचें मागीर सांजे येयले तशें काम दवरून घेवचें ना पोर ट्युशन वयतात म्हळ्यार नाटक केन्ना 10 घंटे नंतर उरतलें एक 8-8:30 पर्यंत पुरो पोरां थोडें शिकून घेवचें त्या टायमा भितर थोडें काम करून घेवचें आनी सकाळीं 8 घंटेच्यान 6 घंटे पर्यंत काम उरता आमगेलें ऑफीस वर्क ते नाटकां गेल्यार बीन कशी मेंटेन करचें न्हीद थोडे थोडे करून घेवन हिंगार काम हे करून घेवन वटा कशी मेंटेन करून उरचें
0: एक तुमकां एक फिल्डा भितर तुमकां त्या आसक्ती आसा म्हणल्यार त्या आसक्ती आमकां कशें जाय तशें आमी कन्न व्हरचें
1: कन्न व्हरता म्हणल्यार आमी करूंक जाय न्ही
0: हय ते करेक्ट कित्याक म्हणल्यार आसक्ती आशिल्ली आमी कशें बी तेका प्रोत्साहन ते दिवचे लोक आसा म्हणल्यार तुमगेले घरांत बी तुमकां तशें जाता तुमी कितें काम सोडून गेलो म्हणल्यार तुमगेले घरकार ते काम करता
1: मात्र हेल्प करता तशी अकस्मात म्हाज्यान एक पटी एक काम जालें ना बाबा म्हाका तेन्ना मागीर तुमी हांव तुका हे कित्याक केलें ना हे कशें केलें ना म्हण अशी जोर बी करना म्हाका ल्हान आसतना काड इतले कश्ट आमी एक लेवला येयले नंतर तेजे नंतर आनी देवा आमगेले आवय बापायन बी आमकां कश्ट देखील ना फस्ट फस्ट ल्हान आसतना तेमकां कसले वेपार ना आशिल्ले मागीर मिडल मिडल म्हगेल बापान एक गूड अंगण घालून घेन ते पान तातीक चे तसो लोटू एक आंगड घायल न्ही तेजे नंतर मागीर आमी केन्ना बी

0: हे नाते ना म्हणून सांगत ना चाललीत लमकी चारही लोकांक मगेल आऊ बापन बरे करून होड केले.
1: तुम्ही जास्ती धूर मडील खाय केले उत्तर कन्नडा भितर.
0: उत्तर कन्नडा यल्लापूर दांडेली
1: त्यांना तुम्ही कोणा बरोबर येत आशिले?
0: ते हेमची बरोबर येत आशिले.
1: नाटक टीमा बरोबर
0: येत टीमा बरोबर यायचे म्हणा तिथून दूर माझी खातीर आणि तेमगेले बी काम वेस्ट.
1: एक टीम वर्क आहे सगळं मेळणं काम करतात.
0: आता एक टीम आ भीतर तुम्ही भी तसे होड लोक जर आपण चल्ली बेशन कन घेतात तुम्ही आपण भेणी बेशन कितले कष्ट येला दूर कितले बी धांडू चला हा मग घोवा सांगा म्हणून बी ना ते मी हा नागराजांना रुचूला आणि कृष्णा म्हणून सांगला इथलं सांगला आणि प्रशांत म्हणून.

0: विशेषण घेतात तुम्ही आपणाला भेणी विशेषण कितले कष्टेला व्या धूर कितले बी धांडू चला मग हा मग घोवा सांगा म्हणून बी ना ते मी हा नागराजांना रुचू लाला आणि कृष्णा जाणं मग आपल्याला म्हणून सांगलं इथलं सांगला पण आणि प्रशांत राणू म्हणा सांगे अमदळीचे तेजवर बी गेला बी आता फस्ट फस्ट हा हिंग ह्या अडचण येत आशिल्ले आता त्या अडचण लोकल इथले करता म्हणा मग हेल्थ प्रॉब्लेम झालेले तसे म्हणजे थोडे दिवस सोडले नाटक तर आता तसे म्हणा लॉंग टू खूप अचूक होईत ना मग मग हेल्थ जर समाराव म्हणून लागी लागी असला इथले करता
1: इथलं नाटकात तुम्ही गाणी म्हणला आणि तुमगेल नाटक जीवनात तुमका कोणाकी एकला एक चान्स मेळच आशिल्लो दुसरे एक गायक एक चान्स आशिल्लो त्या टायमार येनासतना तुमकां सडन तुमकां अवकाश मेळिल्लो बी आसा
0: हा हांव डिग्री वयता आसतना 2010 तेन्ना ते बेला दिदी म्हणून आशिल्ले ते हणकोणचे तेन्ना कितें प्रेग्नंट बी आसले ते तेन्ना म्हाका तेगेले घोवान बी फुल्ल चान्स दिल्ले
1: तेका येवचा जालें ना
0: हा तेका येवं जालें नासतना तेन्ना बी म्हाका फुल्ल हावडच्यान पुरा तुमगेले अमराई त्या अडचण फुल्ल नाटक फुल्ल खूब नाटक करताशिल्लो हांव पहिले एक दिवस बी रेस्ट वचनाशिल्ले म्हणल्यार एक टिमा बरोबर वचनाशिल्लो हांव म्हणल्यार गाणी सांगूक कळटा म्हण तशी उठलो आपयतात न्ही तेमकी ना म्हण ना म्हाका टायम आसल्यार कोण आपयला बी वचाशिल्लो आमगेले अंकोला बी आहे ते मोहिनी म्हण गाणी सांगत असली त्यांना बी आहे ते गेले की ते बाळशी लहान असताना बी त्यांना बी फुल्ल सीजन म्हणजे एक दिवस बी रेस्ट उरत नाशिल्ले तिथलं गाणी नाटक करत
1: तुम्ही कसे हे करताशिल्ले आज रात्री गेले फाली रात्री गेले म्हणजे तुमगेले आरोग्याचे कसे
0: त्यांना जबाबच नाशिल्ले मागीर हा मागेल सेकंड चिडू झाल्यानंतर काम स्टार्ट केले त्याच्या पहिले हा घरात उरत आशिल्ले नाही घरा येऊन नीद बी काढत आशिल्ले त्यांना प्रॉब्लेम जात नाशिल्ले मग मागीर मग मी नाटक रंग जाव का बट त्यात लाईफ नाही आमगेले माका बी एक काम म्हण जाव का म्हणून ते एक्स्ट्रा काम अशी
1: फाटी कितें आशिल्ले तबला आशिल्ले हार्मोनियम आशिल्ले त्या दोनूय परिकरां मदींत तुमी एक सॉंग सांगताशिले आतां करावके येल आसा दुसरे दुसरे परिकर येल आसात फाटली सांगचे अनुभव आनी आतांचे सांगचे अनुभव कशे आसा
0: आतां आमकां तशें कांय डिफरंस दिसना कित्याक म्हणून ओडटा दोनाक हे आसा न्ही आमी केरोके जाला बी सांगतात हार्मोनियम जाला बी सांगतात कॅशिओ गेला बी सांगतात आनी तशें डिफरंस कांय दिसना आमकां सांगू बसले तेन्ना हार्मोनियम येले ते सेट ओके तेजे बरोबर एडजस्टन वयतात कॅशिओ येले तेजे बरोबर एडजस्ट तशें हांव गेले कॅरोके सांगले ते खबर उरत न्ही कोणाक कशें करून सांगता म्हणून म्हणल्यार ते हे अशें हेतू भितर सांगू रिस्क जाता तेतूर रिस्क जाता तशें तूं थिंक करना म्हाका कशी येता तशी सांगची अशी
1: हा म्हणजे तुमगेले एकच म्युझिकाक तुम्ही केन्ना लक्ष दिनात तेजे त्या म्युझिका बरोबर सांगचे इतले तुमगेले
0: आता अशी आम्ही घराकडे बसताना उठू प्रॅक्टिस केलं उरता न्ही आमकां म्हणून हे टफ जायना प्रॅक्टिस केलं सांगना जाल्यार ते टफ दिसता हेजेर कशी सांगची कितकी अशी दिसता
1: केन्ना हिन्नले गायकाला आम्ही इंटरव्ह्यू पळयत आणि ते मी सांगते उरतात आमगेल्या आवाजाक आम्ही खूप हे करका आम्ही गरम उदकच पिवका की ते ऑयलिश म्हणजे तेलाचे खूप खाना जो तसे तुम्ही तुमगेला आवाज कसे मेंटेन करतात
0: तसे काय ना आम्ही उठू खातात
1: तेलाचे बी कमी खातात
0: तेलाचे बी कमी खात तसे काय ना की आम्ही कशी नॉर्मल कशी उरता आणि तशी राहतो केन्ना बी हे कमी करका ते कमी करका उठो तसे केन्ना आयफा केले ना आम्ही जास्त ती एक टाईप उदा पिवचे एक पटी गरम उदा पिवचे एक पटी थंड उदा पिवचे तशी करू ना एक पटी तू थंड उदा पिल नाही तू आराम उरू उंजव कशी बी उरू सेम मेंटेन करते घर आणि काही जात ना
1: आणि बाहेर येताना आहार तुमगेला घेऊन येतात काय तेमी दिले खातात
0: ते मी दिले बी खातात अकस्मात लागी असल्यावर आम्ही घराकडे खाऊन येतात दूर गेलताना तेमी किती दिलो ते खातात
1: नाटक असा सडन तुमगेले एक देहस्थिती वाईट आली त्या नाटकात माका येऊचा झाला म्हणून सांगेल खान तरी एक प्रसंग असा
0: फर्स्ट टाइम आम्ही थिंग अंकोला भीतर एक नाटक आशिल्ले नाटक सांगेल टिमा बरोबर वयत असताना किरण नाईक म्हणे एक आणस म्हणे कारभार तुमकां स्कूटी वेल्यान फोन हंपाचेर वत असताना त्यांनी फुल्ल मार झाले नाही त्यांनी उठूक जात नसले बट जाल्यार बी गेल्ले नाटकात एक दोन गाणी सांगून बसून हॉस्पिटला गेल्ले मागीर वयशी जाला ते कोण बी सिंगर ना न्ही
1: खंची गावात
0: हिंग अंकोला गेले
1: अनुपस्थिती झाली ना त्या धुक्या भीतर तुम्ही सॉंग
0: वचून
1: येतला ग्रेट तुमकां गाणी म्हणटा तुमकां दुखल्यार बी ते तुमकां लक्षात येईल ना
0: लक्षात येईल ना आंग परत दुखते आशिल्ले आणि कोण ना न्ही आता हांव गेलो म्हणल्यार सीट खाली उरतली आता तरी नाटका हेतू भीतर फिल्म सॉंग उठू घालता कॅसेट बी घालता पहिले तशी नाशिल्ले कंपल्सरी गाणी सांगूकच जाय आशिल्ली न्ही वयशी जाल्यार टिमाक सोत आशिल्ले तेमी तशी असले पहिले पोरा
1: आता अशी एक नाटकात एकच हिन्नले गायक गायिका दोन घेता का आणि तुमगेल बरं आणि कोण उरता काय कोण
0: आणि कोण एक हिन्नले गायक गायकी दोघं करतात
1: सडन किती जाल म्हणा बी तुम्ही ठेऊ का तुम्हीच सांगा
0: येऊ जाय जाल्यार पहिले सांगा दुसऱ्या कोणातरी करता न्ही तुम्ही
1: आता एक नाटकात तुमका हिन्नले गायकी म्हणून तुम्ही बुक केले उरता जाऊ अनेक हिन्नले गायिका म्हणून बुक केले उरतात तेन्ना कितले रिकॉर्ड जाय ते रेकॉर्ड कशें जाय कितें जाय म्हण हटून तुमी डिटेल्स दितात काय तुमी ते सॉंग सिलेक्शन करता पडटा
0: थोडे कडेन आमकां सांग म्हण सांगता थोडे पर्यंत तशें उरता म्हाका हे सिना हेत सॉंग जाय म्हण ते सिलेक्ट करून दिता
1: ते येवन तुमकां सांगतात
0: ते सांगतात मागीर आमी ते प्रिपेर करून सांगचे

0: लावून तुमकां लिस्ट दितात मात तेजे धाटी कशे बसयता तुमी तेमी धाटी सांगता
1: विशय म्हळ्यार जास्ती करते मी आमगे लिंगुटू नाट्य गीते गीत जास्ती फिल्म सॉंग घालतात न्ही ते आम्ही आयकल उरतात अकस्मात आयकल नाही जाल्यार प्रिपेर करून सांगत न्ही एक दोन दिसा पहिले सांगतात ते मी खंयची खंयची गाणी जाऊ का म्हणून ते पुरो आम्ही प्रिपेर करून सांगतात
0: आता कोंकणी नाटकां तुम्ही सांगिल्ले आसात न्ही ते 20 कोंकणी नाटकां भितर तेमी 20 सॉंग तेमी भरून दिले काय तुम्ही तुमगेलो ओन सांगले
1: ना तेमी भरून दिले म्हाका
0: आणि दाटी बी तेमीच बसून दिले
1: दाटी बी तेमी म्हणून प्रॅक्टिसा गेले तसं ना हे दाटी भितर सांगा ऍक्च्युली कोंकणी गाण्याक त्याका एक स्पेशल म्हण म्युझिक उरना दुसरे गाणे म्युझिक करता नाही त्यात कॉपी करचो जास्ती
0: कलाविद लोक करचे इतले रिहर्सल तुमकां नाका आता थोड्या टायमात तुम्ही त्यांचे मुखार सांगचे पडते न्ही ह्या डाट्यात हा हे रेकॉर्ड बरायला म्हण तेन ते आमकां आवड जाल्यार मागीर कितें करतात चेंज करतात
1: चेंज करतात
0: मात तुम्ही ताबडतोब अनेक धाटी गाणं घेवचे पडटा
1: अकस्मात तेमकां आवडना म्हणून आमकां करचें पडत न्ही करूकच जाय कंपल्सरी ऑप्शन देतात खंयचे खंयचे गाणे जाऊ का की म्हणा आमकां बी प्रॅक्टीस नाका म्हण न्ही आमकां म्हणा आम्ही ऑलरेडी प्रॅक्टीस करून गेले उरतात न्ही
0: तुमचे बरं हिन्नले गायक उरता न्ही आणि दादलो बायस उरता तेगेले आणि तुमगेले हे कसे
1: ते कशी म्हणल्यार आता आम्ही दोगलो करतात तेक कळलं गाणे आणि माक कळलं गाणे आम्ही पहिले एक चॉईस करून घेतात आमकां खंचे कळटा
0: तो खयकी उरता तुम्ही खयकी उरतात कशे कडेन हे करतात
1: आता पहिलेच्या भशेन किती हे नाही फोन केल्यावर खंची गाणी घातला तू हे गाणे ऐकून घे आम्ही त्यात गाणे मागीर आम्ही दोघ लोकांना परफेक्ट करून गेलो म्हणलं आमकां खूप प्रॅक्टिस जाऊक म्हणणं अशी
0: म्हणा तुम्ही
1: गाणी सांगूक तेमकां पहिले ऑलरेडी प्रॅक्टिस उरता आम्ही म्हणल्यार दुसरं सॉंग दिले म्हणून समजून घेतल्यार बी ओपसून प्रॅक्टिस करता म्हणा तेमी घरा खंयच्या प्रॅक्टिस करून हिंग करून डायरेक्ट नाटकां बी सांगतात आम्ही अशी
0: तुम्ही तुमगेल सांजा हो आणि तेगेल सांजा तो म्हण असे पहिले तुम्ही उलोन घेऊन उरतात भरेल उरतात मग तुमकां ते फायनल प्रॅक्टिस दोन्ही लोकांना समा जाऊन येतात
1: हे जाऊन होतं नाटक स्टार्ट जे पहिले थोडे टाइम आम्ही पीच चुटू मात्र हे करून घेत खंय कशी सांगता उठू पहिले मात्र उलोन घेतात
0: आणि आताची युवा पिढी घे मॅडम नाटकां येवच्याक इंट्रस्ट उरता तेमगेले भितर प्रतिभा खूप असा कित्याक म्हणा तुम्ही सोशल मिडिया पडेल उरतात ऍक्टिंग कोचिंग क्लासीस उरतात पण आवय बापूय कितें करतात तेमकां सपोर्ट करनात तुमगेलो तो अनुभव पळयला आमकां तशें दिसना तुमी वृत्तीक आनी प्रवृत्ती एक नाटक धरिल्लें आसात न्ही तेज्यान युवा पिढीगे नाटकांत गेल्यार नाटकांनी तेमगेले दुसरी वृत्ती बी वचूं शकता अशें दिसता तसली युवा पिढीगेक मॅडम तुमी कितें संदेश दितात
1: कितें संदेश दिता म्हणल्यार खंयचें बी काम उरता पळय आता घरा कडेन आमगेल पोराचेर कितें तरी एक टॅलंट उरता न्ही ते आमी एक्सपोज करूंक एक अवकाश आवय बापेन आमी दिवं का किद्या म्हणा तू नाटकां गेल्यार अशी जाता तशी जाता म्हणजे ते कल्पने फस्ट काण भायर उडयता तू वायट जावचे उलार खंय गेला बी वायट जाता बरे कडेन गेल बी वायट जाता तुका एक आत्मविश्वास आसलो म्हणल्यार खंय वायट उरता पळय ते जाग वचून बी तू बरं करू शकता आमी बी फस्ट नाटकां वयता आसतना मागीर आवय बापायकीन लोक सांगता आसले तुगे चली ल्हान आसा ते किद्या भायर धाड दिता आमगेल आई सांगत अशें मागेल पोराल काळजी आमी करतात तुम टेन्शन घेनाका म्हणून अशी आमगेल पोर एक बरे खंय वत आसतना आमी सपोर्ट केला मात्र वतात तुमी ना जाल्यार वतनात तुमी
0: प्रतिभे भितर उरिले ते भायर हाडा असले तुमकां अवकाश हे स्टेज असा
1: तुमगेले कितें प्रतिभा आस पळय ते प्रतिभा देवान दिल्ली उरता आमकां ते आमी भितर रापून गेला आनी एक्सपोज करूंक टायम उरतना आमकां काम आमी केन्ना बी करचे आमकां जावका म्हणून काम करूंक जाय कंपलसरी प्रतिभा एक्स्ट्रा ते आमगेले देवान दिल्ले उठलो का दिवत ना ते देव
0: ते प्रतिभेक घराचे लोकांक सपोर्ट करन ते प्रतिभे भायर येवच्याक एक तेका अवकाश मेळटा एक हिन्नले गायक रुपान उरतालो तो एक कॉमेडियन रुपान विलन जावन शायन जावचे बी उरतालो हिरो कलावीत जावचे बी एक शायन जावचे एक तेका प्रतिभे उरतले कसले प्रतिभे उरल्यार बी न्ही ती प्रतिभे खंयचे एक मंच स्कुला वयताना स्कुला वेदिके मुखांतर कॉलेजा वयताना कॉलेज वेदिके मुखांतर ना जर गांवांत खंय जात्रा जाते उरता थंय एक नाटक म्हण करून वर्सा एक खेप तरी तुमगेले प्रतिभेक अशे आमगेले एक कोंकणी साहित्य कोंकणी भाषे जिवंत दवन आमगेले कोंकणी भाषे वाडया म्हण आमी ह्या कार्यक्रमात सांग्या निता मॅडम तुम्ही आमगेले स्टुडिओत येले कोंकणी कन्नडा नाटका भितर तुमगेले अनुभव आमगेले सगळे श्रोत्रांक सांगले जीवनात मनान आवडचे एक गाणी म्हणून हे कार्यक्रम आम्ही मुक्ताय करूया.

निधा मॅडम, खूप सुंदर गाणी म्हटली तुम्ही. आवाज खूप सुंदर असा ह्या त्या आवाजान तुम्ही, आणि तुमच्याला खूप उन्नती जाऊ नाटक रंगात म्हण आशय करते. हा आयच्या कार्यक्रमात तुमका अनेक खेप नमस्कार म्हणते.